सैन दी राधे दे दरबार विच नौकरी करदे, अमृत वेले उठ के जांदे, राजे नूं इशनान करांदे, मुठे चापी करदे,

मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं कर्दमंत्रंत पपीलक साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंधकः साधसंगेण शिवरंग गोविंद साधसंगेण शिव